0: गीतो खुब्बे नंगा त्रली। आर एक गीत के गाउरला बुद्री अरुंचो संगवारी मन। तो भाई बहन मन, एच संगे मचो जातुर समय बल्ले होली से। तो जातुर पूरे कला और कलाकार कार्यक्रम सुनतोर सपाए गांव करिया दादा दीदी सियान सजन और संगजोरिया संगवारी मन के मेरे ला करे से खुबे खुबे जोहार।
1: दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा दादा

फोन करून तुमचे मन कर लोकगीत के सुनूक सकास। फोन करतो काजे आमचो नंबर आहे 222-666 और गोटक नंबर आहे 222-160। फोन करतो पहिल जगदलपुर चो STD कोड नंबर आहे 077782 लगाऊक नी भूलका। एदाय फोन इन लोगरासले मके दिया विदा जुआर।